0: हाउ जिक ताबी रे मणिपुरी फिल्म सगी खुदोल दा इसे ये निखक बतंग बतंग वही ना लोकत सगी वो फिल्म सिंग विदेव तासना फिल्म सिदगी गुरुमयुम बोनी शर्मा मदी आरके नंदेश्वरी अनि का पुन्ब कौनजेल दा होमेन दी वाई न सैरेंग बाबदी जी सुरसन्न शर्मा न सैरांग बा इसे ये मा अनि शुभ खुदोल इन तमसकी पा फिल्म माधवी फिल्म असिदगी सगोल सेम तिजेंद्र मसुं सुनीति अनि का पुन्ब कौनजेल दा एल बंक शर्मा न सैरेंग बा मदी सगोल सेम तिजेंद्र न सैरांग बा इसे ये मा आकाशवाणी इंफाल हाउजिक नुमिदांगी पुंग निपान तारक पगल होइनना लांथोक सरी रेडियो लीला श्री गोविंद निरुफोन अरोइब सरो लीला साने बिरिबा मोनालिसा आर्ट एंड कल्चरल एसोसिएशन
1: इमा आई गिमिन कना द सु हाइदो कनु हाय बे यादे हाय बे यादे हाय बे यादे
2: ए हाउबी नंगु हाटबा यैबा दंडी पीबन गंबा लेबा सिकी निंथोनी कई जना की नंग लोरे
1: हे पंडित पीबी निंग बसेरा पीबी बयाग ननाई हाउनो भी आई ने हिंगली बमक खाई दे नुंग शीरा बा थवाई दे की सो हेला बा इस आगे मिंदी ताग लरा
2: आया द की दी बनु पीनो इन थोंगे सलामा बा
3: गोपी चंद्रा उमा सिंह चलो ಸನಾಯಾಥಂ
1: ಮವೌಂ ಮತೌ ಪುಂಬದಿ ನನಾಯಿನ ತಂಬದ ವಾಲ್ಕನೆ
3: ಇಮ
1: ಇಸಾದುಗಿ ಕುಚ್ಚೋದಿ ವಾಂಗ್ದೇನ್ ಕೋಯ್ಬಿ ಮಪಾನ್ ಗುಮ್ನ ಸಂಬಾನೆ
3: ವಾಂಗ್ದೇನ್ ಕೋಯ್ಬಿ
1: ಮಕುತ್ತ ಬಾಸೀಪ ಕೋಕ್ತನ ವಾ ಹೋಂಗಿ ಮತ್ತೂನ ಚುರಾ ಓಯ್ನ ತೋಯ್ ಮಕೋಂದ ಕೋಂಜ್ರೀಸಿ ಕ್ವಾಂಗ್ದ ಸನಾಮಾನ್ಬಿ ಪೈಜೋಂ ಸೆಲ್
3: ಹಿಂಜರಂ
1: ಲಾಯಿರಬದ ಸೂಮ ಪಾಲೈ ತನ ಲಾಯರಮಿ ಹೌಜಿತ್ತಿ ಐ ಇಸಾಗಿ ಮಪ್ಪಾಂದಗಿ ವಾತ್ತ ಪಾಲ್ರಿ ಅದುನ ಅದುನ ಐಗಿ ಸಾಧುನ ಹಾಯ್ಬದ ಐನ ಕರಂನ ಹೀಗ್ ತೋಕ್ಕನಿ
3: ನಿಂತೋ ನುಪಿಯ ಶಿರಿ ಯಾರು ಇರೋರಿನ ಪಾರೆ ಅಶೇಂಗದು ತಗಿ ಕಂತೋಕ್ಕೆ हे इमा निंथो एहाकना इमागी मफमदा खुरुमदुना हाइसे
1: मागले मागले निंथो ननाई तो लबिद उत्पिरी बत्थो गलवालदु करीनो दे निंथो
3: अंगांग इमाओं मतौवदो तारुबदगी निंथो एगी पुक्निंग असे पुक इमान ममिंगदो तक्पीना ನಿಂಥೋವೈಗಿ ಥವಾಯಶೆ ಅಮುಕ್ತದಿ ಕನ್ಬಿಯು ಮಧು ನತ್ರವದಿ ಐಗಿ ಥವಾಯಶೆ ಸೋಯ್ದಿನ ಥಾವತಾರಿನೆ ಇಮಾ
1: ಇಮಾಗಿ ಬುಂಗ ಇಮಾನ